पदार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 59 दशक 5 समास 2 गुरुची लक्षणे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुची माहिती देताना समर्थ रामदास स्वामी महाराज सांगतात की अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण परमार्थ विवरण निरंतर चालू असते जिथे सारासार विचार आणि जगाचा उद्धार होत असतो नवविधा भक्तीचा जिथे अनेकांना आधार होत असतो जिथे साधनांची माहिती सांगितली जाते हे सद्गुरूचे लक्षण ओळखावे अंतरंगामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर निष्ठेचे भजन असेल त्या ठिकाणी अनेक भक्तांना विश्रांती मिळते उपासनेचा आधार नसलेला परमार्थ निराधार असून कर्म नसेल तर अनाचार होतात आणि भ्रष्टाचार वाढतो त्यामुळे ज्ञान वैराग्य आणि भजन कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा सगळे असले तरी यामध्ये सद्गुरू नसेल तर उणेपण असून सद्गुरू असेल तर तेथे सर्व काही आढळते तो अनेकांचे पालन करतो त्याला अनेकांची चिंता असते त्याच्याकडे नाना साधने असतात साधन नसताना परमार्थाला प्रतिष्ठा मिळाली तर नंतर सर्व भ्रष्ट होईल असा दुर्दृष्टी असलेला अनुभवींचा विचार असतो आचार आणि उपासना सोडतात ते भक्त भ्रष्ट दिसतात त्यांच्या महतीला कोणी विचारत नाही त्याला आग लागो कर्म आणि उपासनेचा अभाव असतो तिथे लोक भक्तात आणि हा समुदाय तिरस्कृत होतो आणि प्रापंचिक लोक देखील त्याला हसतात नीचगुरु देखील अयोग्य आहे ब्रह्मसभेमध्ये चोर लपावा त्याप्रमाणे हा विचार आहे ब्रह्मसभेला त्याचे तीर्थ घेता येत नाही किंवा त्याचा प्रसाद घेतला तर प्रायश्चित्त घ्यावं लागतं तीर्थप्रसाद सांडला तिथे नीचेपणा दिसून येतो त्यामुळे गुरुभक्ती क्षीण होते अशा गुरुला मान दिला तर ब्राह्मण रागवतात आणि ब्राह्मणाची मर्जी सांभाळू गेले तर गुरु रागवतो अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी अडचण होते त्यामुळे नीचे गुरु करू नये जर आवडीने त्याला गुरु केलं तर आपणही भ्रष्ट व्हावं आणि दुसऱ्यालाही भ्रष्ट करावं हे वाईटच याचा विचार केला तर स्वजातीचा गुरु पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार कमी घडेल जे जे उत्तम गुण असतात ते सद्गुरूचं लक्षण असतं पण ते कसं ओळखायचं ते सांगतो एक गुरु एक मंत्रगुरु एक यंत्रगुरु एक तंत्रगुरु एक वस्तादगुरु एक राजगुरु असे लोकांमध्ये म्हणतात एक कुळगुरु एक मानलेला गुरु एक विद्येचा गुरु एक कुवेद्येचा गुरु एक असद्गुरु एक शिक्षा करणारा यातीगुरु एक मातागुरु एक पितागुरु एक राजागुरु एक देवगुरु असे अनेक जगद्गुरू आहेत असे 17 गुरु आहेत यापेक्षा अजून काही आहेत त्यांची माहिती देतो एक स्वप्नात उपदेश देणारे गुरु एक दीक्षा देणारे गुरु एक म्हणतात प्रतिमा गुरु एक म्हणतात मी स्वतःच गुरु जितके जाते तितके गुरु याचा विचार करता असे उदंड गुरु आहेत नाना मते आहेत पण जो मोक्ष देणारा सद्गुरू आहे तो वेगळाच आहे नाना सद्विद्येचे गुण त्यापेक्षा जास्त म्हणजे कृपाळूपणा हे सद्गुरूचे लक्षण आहे हे श्रोत्यांनी जाणावे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षणनाम समास द्वितीय समाप्त

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
3: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताची सेवा शुद्ध भावनेनच होऊ शकते। देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत, पण समजा देहाचे इतर सगळे अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढं बंद पडलं, तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही। या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो। फार काय, पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागतं, पण जर का हृदयच बंद पडलं तर मात्र सगळं काही संपलं। तर नाम हे हृदयासारखं आहे, इतर साधनं ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत, म्हणून नाम नसेल तर इतर साधनं फलदायी होऊ शकणार नाहीत। आता या जन्मात एवढं पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळवायला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करत नाही। याचं कारण भगवंताचं स्मरण केलं नाही तरी चालतं असं आपल्याला वाटतं। प्रपंचात जिला प्रीती असं म्हणतात ती भगवंताकडं लागली की भक्ती बनते, प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते। अशा रीतीनं आपले विकार भगवंताकडं लावता येतात। एक प्रवासी होता, गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथंपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीनं तो पुन्हा परत आपल्या गावी आला। त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चाललेला आहे, तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका। प्रवासामध्ये केळी संत्री वगैरे फळं घ्या, म्हणजे इथं घरंबिरं बांधा, पण आपलं स्टेशन विसरू नका। आपलं स्टेशन कोणतं आहे, तर भगवंत हे आपलं स्टेशन आहे। अलीकडं शास्त्री पंडितसुद्धा सगळेजणं भगवंताच्या उलट बोलायला लागलेत, म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणं ऐकावीत। पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरं म्हणावं यासाठी किंवा करमत नाही म्हणून किंवा इतर उद्योग काही नाही म्हणून जातात, असं करणं काही योग्य नाही आहे। पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही, पण सांगणारा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरतं। कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे। आपण जसं करतो तसं बोलण्यासाठी आपण आपलं बोलणं कमी केलं पाहिजे. बोलणं कमी करायला मन गुंतवून ठेवणं जरुरीचं आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनंच होऊ शकते. या भावनेचं मूळ प्रत्येकाच्या हृदयात असतं. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते. मंदिर आणि समाधी तारत नाही. देहाच्या सहवासानं जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचं स्मरण सारखं ठेवलं तर त्याच्याशी एकरूपता होणार. बरोबर आहे की नाही? तर परमार्थ कितीही कठीण असला तरी नामानं तो सुसाध्य असतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. आणि सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर अनिरुद्ध जोशी सर, तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे आज सुद्धा स्टुडिओमध्ये. आणि एक छानसा किस्सा तुमच्याकडे आज सुद्धा असणार आहे याची मला खात्री आहे. तर आज आपण काय सांगणार आहात आपल्या सगळ्या श्रोत्यांना?
1: नमस्कार. नाशिकमध्ये त्या काळी मी शाळेत असताना, म्हणजे 70 आसपासच्या काळात, आमच्या घरी एक कार्यक्रम असायचा. आमच्या आईच्या बजेटप्रमाणे साधारण दर 3-4 महिन्यानंतर माझी आई 2 किलो कणिक आणि त्याच्यासोबतचं काय प्रमाण असेल तिला माहिती ते तेवढं घेऊन जायची. आणि आपल्या सरकारवाड्याजवळ बेकरी होती, त्या बेकरीमध्ये ते मटेरियल नेऊन ठेवायचं आणि तासभर तिथे थांबायचं की आपल्या समोर डोळ्यासमोर त्या आपल्या नेलेल्या कणकेचं सगळं मिश्रण करून, कणिक तूप साखर एकत्र करून आपल्यासमोर ती बिस्किटं बनवायचा आणि ती भाजून आपली आपली बिस्किटं आपल्याला द्यायचा लगेच. ती इकॉनॉमिकली स्वस्तही पडायची, छान गरम खुसखुशीत बिस्किटं मिळायची तिथे तयार. पुढ्याच्या 8-15 दिवस त्या बिस्किटाचा स्वाद घ्यायचो. पण माझ्या एक लक्षात आलं की नाशिकमध्ये एक नाही, दोन नाही, जवळजवळ 8 बेकऱ्या होत्या आणि 8च्या 8 सगळ्या सिंधी लोकांच्या होत्या. पंचवटीतसुद्धा होती. नाशिकात सरकारवाड्याच्या आसपास 3 बेकऱ्या होत्या, अशोक स्तंभाजवळ एक होती, अशा 8-1 बेकऱ्या नाशिकात होत्या. तर मी मोठा झाल्यावर, व्यवहार धंदे वगैरे करायला लागल्यावर, व्यवसाय सुरू झाल्यावर, ट्रेनमध्ये एकदा एका सिंधी मित्राला विचारलं होतं की म्हटलं का रे तू नाही बेकरी चालवत? तर म्हणे आता मी तिघे भाऊ आहोत, दुसरा भाऊ बेकरीत असतो, मी फर्निचरच्या धंद्यात आहे. तर म्हटलं सिंधीज लोकांच्या फक्त बेकऱ्या होत्या, मराठी लोकांच्या बेकऱ्या नव्हत्या, त्याचं कारण काय रे? तर मग त्यांनी 2-3 मराठी लोकांची नावं घेतली. नंतर एक पूर्वी इराणी लोकांच्या बेकऱ्या होत्या नाशिकात, माझदा हॉटेलवाल्याची होती, मेहरवाल्याची होती. एनिवे, पण म्हटलं सिंध्यांच्या बेकरीचं कारण काय? तर म्हणजे सिंध्यांना जे गोष्टी कळतात ना, जो देखे कवी वो न देखे रवी, सूर्याचं किरणसुद्धा पोचू शकणार नाही अशा ठिकाणी याची दृष्टी पोचते कवीची, अशी एक काहीतरी हिंदी म्हण आहे.
0: बरोबर.
1: तर तिच्याप्रमाणे सिंधी माणसाला वेगळं दिसतं म्हणे 4 चौघांपेक्षा. तर म्हणे आम्ही काय करायचो त्या काळी, जे 5 रुपये बाजारात मजुरी होती, 5 रुपये मजुरीने आम्ही 4 माणसं ठेवायचो. माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं गणित समजून. तर त्याच्यामुळे आम्हाला अंगमेहनत कमी घ्यायला लागायची, लाकडं वाहण्याकरता, नंतर सगळ्या गोष्टी उचल टाक करण्याकरता मेहनतीचं काम नोकरांकडनं केलं जायचं, त्यामुळे आम्हाला कष्ट कमी पडायचे. आणि मग त्याच्यात आमचं मुख्य त्याच्याहीपेक्षा जाऊन जे लागणारं रॉकेल, लाकूड, विजेचं बिल, हे सगळ्या गोष्टींचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जे आम्ही 2-3 रुपये किलो मजुरीमध्ये बनवून द्यायचो, तर त्याच्यात आमचे ते पैसे वसूल होऊन जायचे. त्याच्यामुळे आम्ही जे पाव, बटर, बिस्किट सगळं जे बनवायचो त्याला आम्हाला 0 पैसा खर्च यायचा. आणि मग त्याला खर्चच आलेला नाही, ते आमच्याला तुमच्याकडच्या घेतलेल्या पैशाच्या मजुरीत, कारण त्या भट्टीमध्ये जर का तुमची बिस्किट आणि आमचे पाव दोन्ही लावलं तर ती तो अग्निदेवता काय असं म्हणत नाही की मी इसको गरम नाही करूंगा, उसको गरम करूंगा.
0: बरोबर.
1: ते त्याचं ते होत राहतं आपआप, पण आमचं परस्पर खर्च सुटून जायचा. त्याच्यामुळे आमच्या रेटमध्ये बाजारात होलसेलमध्ये बिस्किटं, पाव, बटर कुठलीही वस्तू आमच्या टक्करला कोणी विकू शकायचं नाही. दुनिया 8 रुपये विकत असेल तर आमचा भाव 7 रुपये, आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत 7 रुपयाला विकायला परवडत नव्हतं.
0: बरोबर.
1: तर अशी परिस्थिती होती आणि हे आम्हाला जे कळलेलं होतं त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट आमची बचतीची सवय, त्यामुळे आम्ही त्यावेळेला आमच्या वडिलांनी काही प्लॉट्स घेतले, कुठे दुकानाचे इन्व्हेस्टमेंट करून ठेवले, जो हाताशी पैसा आला त्याच्यात. त्यामुळे आम्हालाही आता पुढच्या पिढीला जास्त कष्ट करावे लागले नाहीत. आमच्या गाड्या झाले, बंगले झालेत, माझा स्वतःचा फर्निचरचा कारखाना आहे. दुसऱ्या एका भावाने अंबडला त्यावेळेला दूरदृष्टी ठेवून जागा घेऊन ठेवली. आमच्या अंबडमध्ये एक आता बिस्किटाची फॅक्टरी आहे, आमचा ब्रँड आहे स्वतःचा.
0: बर.
1: ही त्यांनी प्रगती केली. तर याच्या मागे पुन्हा तेच कारण आहे की ते जी त्यांची डेअरिंग करण्याची किंवा हे कॅल्क्युलेशन करण्याची की दुसरा कोणी 2 रुपये किलो बिस्किट बनवून देऊ शकणार नाही, आणि इतर लोक गणितच करत बसायचे, लाकडं एवढ्याची, जागा भाडं एवढं, नोकर पगार हानतो. उलटा आम्ही त्या नोकरांच्या पगारात ते सगळं बनवून द्यायचो, त्याच्यामुळे आम्ही फायद्यात होतो असं त्याने मला समजावून सांगितलं.
0: क्या बात आहे. म्हणजे खरंच गणित करावं किंवा बिझनेस करावं तर सिंध्यांनीच, असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये.
1: वावगं नाही, पण त्यामुळे मला एक झालं की मी त्या लोकांच्या बरोबर पोटात राहून शिकलो आणि त्यांच्याकडून शिकून मला 0 भांडवल असताना सुद्धा आणि त्यांच्याकडूनच वेळोवेळी मदत घेऊन त्यांची भाषा बोलून त्यांच्यातला एक बनून त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी बारकावे मला जाणून घेता आल्या, माहिती मिळवता आली.
0: वा क्या बात आहे. आजसुद्धा खूप मजा आली हा किस्सा ऐकून घेत असताना. पण आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. रसिक हो.

0: मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी नेहमीप्रमाणे आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आता उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टरांसाठी आज पुन्हा एकदा काही नवीन प्रश्न मी घेऊन इथे हजर झालेले आहे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, स्तनपान, त्याचे फायदे तसंच स्तनपान का महत्वाचं हे आपण जाणून घेतो आहोतच, त्याचबरोबर प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतरची काळजी, बाळाची काळजी, आईची काळजी याच्याबद्दलही आपण आपल्या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून मागच्या काही भागांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं उहापोह केलाय. आता आजच्या या भागाची सुरुवात करताना मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, तो म्हणजे की प्रसूतीनंतर म्हणजेच डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा बाळंतीणबाईचा आहार कसा असावा यासाठी बऱ्याच घरांच्या काही पद्धती असतात, काही चालीरीती असतात, काही ठराविक पदार्थ ठरलेले असतात. मग याच्यामध्ये बऱ्याचदा 6 महिने तिला खूप पातळ खायला देतात की जेणेकरून बाळाला त्रास होऊ नये किंवा इतर काही कारणं असतील. डिलिव्हरीनंतर पहिल्या आठवड्यात खूप कमी खायला देतात किंवा मग जसं आपण म्हणतात की चुरून खायला देणं, कुसकरून खायला देणं तसं केलं जातं. बऱ्याचदा अनेक पदार्थ खायला तिला बंदी असते, भात खाऊ नये असं तिला सांगितलं जातं. त्या मुलीची किंवा त्या आईची जाडी वाढेल म्हणून भात दिलं जात नाही. त्याचबरोबर भाजी कमी आणि भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त किंवा रश्श्याचं प्रमाण जास्त आणि अशा पातळ भाज्या खाण्याचा जास्त आग्रह करणं असं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. पण मग कशा प्रकारचा आहार त्या बाळंतीणबाईचा असायला हवा किंवा मग एकंदरच ह्या सगळ्याबद्दल तुमच्याकडे येणाऱ्या मातांचे काय अनुभव असतात, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल?
2: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे हा तर अगदी डे टू डे लाईफ मधला प्रश्न आहे. समजा एखादी फॅक्टरी आहे
0: बर
2: आणि तिथं रॉ मटेरियलच येत नाही, मग प्रोडक्शन वेळेत होईल का?
0: खरे खरे.
2: मग तसंच आहे ना दुधाचं. आईला चौरस आहार द्यायचा नाही, पाणीदार आहार द्यायचा आणि मग भरपूर दूध कुठून येणार? माझ्याकडे दुधाच्या प्रॉब्लेमसाठी येणाऱ्या 90% मातांना असंच खाणं दिलं जातं. सगळ्या सांगतात की त्यांना पाणीदार खायला देतात, अतिशय कंटाळवाण वाटतं, खावंसं वाटतं आणि खायलाच मिळत नाही, त्या खाण्याला काही चव नसते. एक आई तर माझ्या समोर अडली होती.
0: बर.
2: तिला खूप भूक लागायची आणि तिला जेवायला मात्र खूप कमी दिलं जायचं. भाज्या म्हणजे एकदम पाणीदार, वरणाचं पाणी आणि त्याच्यामध्ये एक पोळी एकदम चुरून, त्याला काला मोडून असं त्या म्हणायच्या आणि तिला ते जेवण काही जायचं नाही. आणि मग सारखी भूक लागायची आणि ती आली होती माझ्याकडे दूध कमी आहे म्हणून. मुळातच तिला न्यूट्रिशन मिळत नव्हतं, चौरस आहार मिळत नव्हता आणि मग दूध येणार कसं?
0: अगदी खरे.
2: एक आई आली होती, तिला भात खूप आवडत होता आणि भात आवडत असताना तिला घरचे अजिबात भात देत नव्हते, भातावर बंदीच होती आणि मग तिला काही जेवण जायचं नाही. त्यातून ते अशा चुरून मुरून पोळ्या पोळीचा काला असं सगळं तिला काही जात नव्हतं. त्यामुळे चौरस आहार देणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही. खरोखर बऱ्याच घरांमध्ये असं आपल्याला बघायला मिळतं की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतीणबाईचा आहार कसा असावा, तिने कसं खायला हवं, किती खायला हवं, काय खायला हवं असं सांगणाऱ्या बऱ्याच जाणकार स्त्रिया घरात असतात, सल्ले देणारे बरेच नातेवाईक असतात, बायका असतात. मग अशा वेळेस अशा गोष्टी घडतात आणि अर्थातच एक डॉक्टर म्हणून आपल्याला अनेक पेशंट्स असे निदर्शनाला येत असतील किंवा अशा अनेक माता आपल्याला बघायला मिळत असतील. आता मला यापुढे आपल्याला असं विचारायला आवडेल की भाज्या किंवा इतर आहाराचा समावेश बाळंतीण स्त्रीच्या आहारात असतोच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करून तिला खाऊ घालणं तिच्या तब्येतीसाठी, तिची झालेली शरीराची झीज लवकर भरून यावी म्हणून असंही असतं. तर मग हे जे लाडू तिच्या आहारात समाविष्ट केले जातात, तिला खायचा तिला आग्रह केला जातो, तर त्याबद्दल आपण काय सांगाल, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
2: ड्रायफ्रूटचे छान लाडू गूळ घालून तयार केलेले खायला काही हरकत नाही.
0: बर.
2: फक्त काळजी अशी घ्यायची की बऱ्याच वेळेला हल्ली एल्डरली प्राणी असतात, म्हणजे 40 जवळ आलेल्यानंतर माता होतात आणि बऱ्याचदा त्यांना मग ओबेसिटी असते, म्हणजे ओव्हरवेट असतात किंवा डायबेटीस असतो, ब्लड प्रेशर जास्त असतं. मग त्या कंडिशन मध्ये त्यांना इव्हन गूळ पण खाता येत नाही किंवा जास्त तूप खायचं नसतं.
0: अगदीच.
2: मग अशा वेळेला त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायचं नाही.
0: बर.
2: आणि तूप जास्त न घालता, लाडू वळायचा नाही, माटीने भकरा खायचा.
0: अच्छा.
2: म्हणजे ड्रायफ्रुट्स खाल्ले जातात, त्यांना ते एन्जॉय पण करता येतं, गॅलेक्टोगॉक पण असतो त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीनं म्हणजे कमी तुपाचे आणि गूळ साखरेच्या ऐवजी त्याच्यामध्ये जी खारीक असते त्यांनी गोडवा येतो, आणि अशा पद्धतीनं ते लाडू खाऊ शकतात.
0: अगदी खरे. म्हणजे आता जर तुम्ही मुद्दा मांडलात की हल्ली बाळंतपण स्त्रियांची 40 पर्यंत होताना आपल्याला बघायला मिळतात, आणि त्यानुसार तोपर्यंत वयाप्रमाणे शरीरात तिच्या अनेक बदल होत गेलेले असतात, मग त्यामध्ये कदाचित वेगवेगळ्या विकारांचा समावेश असू शकतो, जसं तुम्ही म्हणालात की बीपी असेल, डायबिटीस असेल, मग अशा वेळेस सुद्धा ह्या गोष्टी सुद्धा तिच्यावरती परिणाम करू शकतात. आणि हे सगळं सांभाळून त्या बाळंतिणीचा आहार कसा असायला हवा, तिच्या जेवणात कुठल्या भाज्यांचा, कुठल्या पदार्थांचा, गोडाचा समावेश कसा करायला हवा, किती करायला हवा, या सगळ्याच बद्दल आज तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिलीत. आणि खरोखरच आजच्या या भागामुळे बऱ्याच श्रोत्यांच्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन नक्की झालेलं असेल याची मला सुद्धा खात्री आहे. आजच्या भागात तुम्ही इतकी छान माहिती दिली, पुढचाही भाग अशाच वेगवेगळ्या रंजक प्रश्नांसह आपण घेऊन येणार आहोत. आता मात्र इथे थांबूया. तुम्ही वेळ दिलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
2: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत कॅरी ऑन. आई, कॅरी ऑन चिडचिड, कॅरी ऑन काय रे? कॅरी ऑन सांगतोय हां, आणि काय रे उगीच चिडचिड करायला मला वेळ नाही का ताकद नाही? बघ जरा, तूच विचार कर, मग मला म्हण. आई, मी विचार केला म्हणूनच म्हणतो आहे. आई, कॅरी ऑन. मला कळत नाही आहे का बेटा, तू उपरोधाने म्हणतो आहे ते. मग हे पण लक्षात येत आहे ना की अशा उगीच्या चिडचिडीने तुझे डोके दुखते, गोळ्यांनी ॲसिडिटी होते, बीपी वाढते, मग पुढचे 2 दिवस तब्येत बिघडते, तुझ्यासोबत पूर्ण घराची तब्येत बिघडते, मग कशाला नको ते विषय घेऊन भडकते ग. तूच म्हणते ना स्वभाव बदलत नाही, मग तुझी का अपेक्षा आहे की तुझ्यासोबत तुला हवं तसं समोरच्याने वागावं? जाऊ दे रे, तुला नाही करणार या गोष्टी, त्याकरता पायीचाच जन्म घ्यावा लागतो. इतक्या सिंपल गोष्टी कळण्याकरता कशाला हवाय ग बाईचा जन्म? उगीचच स्वतःच्या मनाला खोटी समजूत करून घेऊ नये आई. दरवेळी किंवा कोणत्याही प्रसंगात आपल्या म्हणण्यानुसार विचारानुसारच घटना घडावी किंवा समोरच्याने वागावे अशी अपेक्षा करणं आणि ती पूर्णत्वास आली नाही की त्या व्यक्तीबद्दलचे आपले मत कॅरी ऑन करणे चुकीचे असते. कधीकधी प्रसंगानुरूप परिस्थितीनुसार माणूस तसा वागतो, मग तो तसाच आहे किंवा आता तो असाच वागेल याचे अंदाज आपण बांधतो आणि आपल्या चष्म्यातून त्या गोष्टी तशाच कॅरी ऑन पुढे चालू राहतात. मग एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या, अशी त्या प्रसंगाबद्दलची, व्यक्तीबद्दलची विचारांची साखळी त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने पुढे जात राहते. त्यामुळे मनात तेढ निर्माण होऊन नात्यात कटुता येते, खट्टास येते. मग कधीकधी आपण आपली फॅमिली आणि दुसऱ्याची फॅमिली कंपेअर करतो आणि परत आपल्या निगेटिव्ह विचारांना कॅरी ऑन करतो. त्याचा सगळा त्रास आपल्यालाच. नेहमीप्रमाणे माझ्या चुका सांगण्यापेक्षा मी काय करू ते सांग ना रे बाळा. आई, मी भलं सांगेल ग तुला, पण तुला ते पटणार आहे का, आवडणार आहे? आता एवढी अक्कल शिकवली आहेस तर पुढे पण शिकव की. गेली की नाही वाकड्यात? बोल, म्हणूनच मी बोलत नाही, पुढे चालू ठेवा, चालू द्या तुमचं, म्हणून बाजूला जातो. तसंच काहीसं त्या बाबाला पण करावं लागतं. माझं आणि माझ्या बाबाचं बोलणं झालं आहे, आधीच सांगतोय, मी बोललो आहे त्याच्याशी या विषयावर, नाहीतर परत वाकडत चिरून त्याची शाळा घेशील. का घेऊ शाळा? काम नाही आहे का मला दुसरं काही? आई, कॅरी ऑन, तू थांबू नको की दुसरा रस्ता पकडू पण नको, असंच चालू ठेव. अरे बाळा, मला पण कंटाळा आलाय रे, तेच सगळं, कशात काहीही बदल नाही, फक्त मीच सगळ्यात कानाडोळा करायचा, कशाला? ते सांग ना. त्याच करता सांगतोय, विचारांचा ट्रॅक बदलव. म्हणजे आता मला आई तू उठता बसता रागवते, चिडते, मग मला पण वाईट वाटत असेल ना. कधी कधी तुझं पटतं, पण दरवेळी तुझं बरोबरच असते असं पण नाही. तेव्हा तू माझ्यावरच्या प्रेमामुळे, काळजीमुळे अशी वागते हे मला माहीत आहे. मग जेव्हा तुझा राग येतो तेव्हा मी तो विचार सोडून मला आवडतं ते करतो, म्हणजे गाणे ऐकतो,
एखाद्या मित्राला फोन करतो, टाईमपास करतो, असं सगळं मी करतो. पण हे करताना आईचा मला राग आला आहे याचा विचार करत नाही. त्यामुळे मला माझा तुझ्याबद्दलचा राग हा ट्रॅक बदलवता येतो. तुला पण तेच करायचं आहे. पण एक अट असते हं, गाणं ऐकताना, फोनवर बोलताना घडलेला प्रसंग रिपीट रिपीट विचारातून बोलण्यातून यायला नको. मग बघ तुला कसा बदल जाणवतो ते. मग तू पण कूल यंग बॉयची कूल यंग मॉम होशील. येते का लक्षात? आपण काय कॅरी ऑन करायचे, चांगले की वाईट, आपणच ठरवायचे असते आई. कारण माणसंही आपलेच, विचारही आपलेच आणि तब्येतही आपलीच. यात माणसं, नाती हे तर बदलवता येणार नाही. त्यापेक्षा विचार बदलवले आणि चांगले प्रसंग, चांगल्या आठवणी कॅरी ऑन केल्या तर कधीही चांगलंच की नाही. ज्यात नाती, माणसं पण चांगली होतील, परिणामी तब्येत पण चांगलीच राहील. बघ पटतंय काय ते? किती समजूतदार झाला ग माझा यंग बॉय. आता बच्चा तुझाच फंडा कॅरी ऑन. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि नेहमीच प्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आपल्या आजच्या एपिसोडची जरा काळजीच होती खरं म्हणजे हरिभाऊ.
0: अरे
1: कारण काय झालं, एकतर गणेश स्थापना झाली आहे आणि त्यात महालक्ष्म्यांची धावपळ, त्याच्यामुळे आजचा जरा एपिसोड साशंक होता मला. पण मग मनात असं वाटलं की गणपती घरी आलेले आहेत आणि उपासना म्हणून उलट आपण आज श्री गणेशाच्या चरणी सेवा अर्पण करायलाच हवी. आणि म्हणून खरं म्हणजे थोडा वेळ काढून मी तुमच्याबरोबर गप्पा मारायला हजर झाले आहे. पण मला असं वाटतं आज आपण श्री गणेशाच्या नावांविषयी गप्पा मारूयात. हा, आणि संतांनी, पुराणांनी, तत्वचिंतकांनी, उपनिषदांनी श्री गणेशाबद्दल काय म्हणले आहे याचा आढावा घेऊया का?
0: क्या बात है, क्या बात है. काहीच हरकत नाही कविताजी, अतिशय उत्तम विचार आहे. आणि गणेश पुराणामध्ये गणेशाचं सहस्त्रनाम सुद्धा येतं बरं का. आपल्याला सगळ्या म्हणजे सहस्त्रनामांविषयी जरी बोलता आलं नाही तरी काही महत्वाची नावं, महत्वाच्या नावांची चर्चा आपण नक्कीच करू शकतो.
1: हो ना, तेच. तसाच हरिभाऊ माझा काहीसा विचार आहे आणि मुख्य म्हणजे तुमचा माझा विचार जुळलेला आहे त्याच्यामुळे आज आपण गणेशाच्या विविध नावांविषयी चर्चा करूयात. अगदी सुरुवात म्हणजे गणपती, इथपासूनच आपण नावांची सुरुवात करू शकतो. कारण या एका नावाला देखील इतक्या छटा आहेत ना, इतके अर्थ आहेत की आपला पूर्ण एपिसोड गणपती ह्या नावावरच होऊ शकतो.
0: खरे खरे कविताजी, हा गणपतीतला गण म्हणजे वर्ग, समूह, देवांचा समुदाय वा, आणि त्याचा हा अधिपती, त्याचा पती, पती म्हणजे मालक,
1: स्वामी,
0: असा हा गणपती विश्वव्यापक असलेला गणांचा पती असा या शब्दाचा अर्थ गणेश पुराणामध्ये दिलेला आहे.
1: हो, अहो गणेश पुराणात गण ह्याचा अर्थ असा पण दिलेला आहे की सत, चित आणि आनंद अशा तीन जणांचा पती तो गणपती, म्हणजे अर्थात तो सत्ता, ज्ञान आणि सुखाचं रक्षण करतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा अवस्थांच्या पलीकडे असलेला हा गणपती समाधी स्वरूप आहे, म्हणूनही तो गणपती आहे. तसंच परा, पश्चंती, मध्यमाय हे जे वाणीचे प्रकार आहेत याही पलीकडे जाऊन तो तुर्य अवस्थेमध्ये स्थित आहे, म्हणून तो गणपती आहे. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग ह्या तीन गणांचा पती असल्यानेही तो गणपती म्हणून ओळखला जातो.
0: वा, क्या बात आहे कविताजी. तुम्ही जे सच्चित आनंद सांगितलं ना, हा सच्चिदानंद स्वरूप आहे.
1: सच्चिदानंद स्वरूप आहे
0: आणि सच्चिदानंद म्हणजे सत, म्हणजे सत्य.
1: हो हो,
0: आपले जे आनंद आपण म्हणतो ना, पेढा खाल्ला, पेढा खाल्ला त्याचा आनंद संपला,
1: संपला. हो,
0: हा सत्य नाहीये.
1: नाही,
0: तो तेवढ्या पुरता आहे,
1: चिरकाळ टिकणारा,
0: चिरकाळ टिकणारा नाहीये. बरं, पेढा सुद्धा तुम्हाला समजा 100 पेढे दिले तुम्ही खाल काय? नाही खाणार. म्हणजे तो जरी एक पेढा खाण्यातला आनंद जो आहे तो 100 पेढ्यातला नाहीये.
1: नाही,
0: पण हा जो गणपतीचा अर्थ आहे तो कायम असलेला आनंद आहे.
1: अगदी,
0: म्हणजे तो सच्चिद आहे आणि आनंद आहे.
1: आनंद आहे
0: असा हा आनंद जो आहे ना, हा ज्योतिषशास्त्रानुसार जो आहे तो देवगण, मानवगण आणि राक्षसगण.
1: हो,
0: म्हणजे आपण जेव्हा नाव ठेवतो मुलाचं तेव्हा त्याचा गण कोणता ते पण
1: विचारतो.
0: मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण.
1: देवगण
0: या तीनही गणांचा स्वामी असा तो असल्यामुळे त्याला गणपती असं म्हटलंय बरं का. आचार्य यास्कांनी निरुक्त या ग्रंथाच्या दैवत कांडामध्ये 7व्या अध्यायात म्हटलंय की सत्व, रज आणि तम या गुणांचा एकमत्व अधिपती परमात्मा हा गणपती आहे.
1: वा,
0: म्हणून तो गणपती आहे.
1: हरिभाऊ, तुम्ही जसं हे सांगितलं तसं छंदशास्त्रानुसार छंदांचे पण 8 प्रकार पडतात आणि अक्षर म्हणजे गण आणि त्याचा अधिपती असा हा गणपती असा गणेश पुराणात उल्लेख येतो. तर काही ठिकाणी गण राक्षसाचा वध करणारा तो गणपती असा गणपतीचा उल्लेख येतोय.
0: अहो कविताजी, ब्रह्मवेवर तो पुराणामध्ये गण या शब्दाचा अर्थ ग आणि न असा वेगवेगळा दिलाय बरं का.
1: हो का.
0: ग म्हणजे ज्ञान, आणि ण म्हणजे मोक्षाची देवता.
1: ओहो,
0: म्हणजे जी देवता आपल्याला ज्ञान देते,
1: अगदी
0: मोक्षाकडे घेऊन जाते, ती देवता म्हणजे गणपती.
1: बापरे, किती हे अर्थ आहेत गणपती ह्या एका शब्दाचे. खरंच किती छटा आहेत या शब्दांमध्ये, नाही का हरिभाऊ? मला असं वाटतं आपण पुढच्या नावाकडे काही वळणारच नाहीये, इथेच अडकून राहणार आहोत गणपती या शब्दामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही अजून एखादं नाव तरी सुचवा आता पुढचं.
0: अहो, गणपतीची हजारो नावं आहेत.
1: हो ना,
0: मुद्गल पुराणामध्ये गणपतीला एकदंत म्हटलंय.
1: हो,
0: आता या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ जो आहे ना, तो माया आणि दंत.
1: हो,
0: म्हणजे माया चालक.
1: हो,
0: म्हणजे एकदंत.
1: हो,
0: स्वतः माया आणि स्वतः माया चालक असा हा दोन्ही
1: आहे हरिभाऊ. हा अर्थ मात्र मला नक्की माहित होता हा, कारण मुद्गल पुराणात ना असंही आढळतं म्हणजे हा एकदंत नावाविषयी की त्याचा जो म्हणजे गणपतीचा तो पूर्ण दात आहे ना तो सगुणाचं रूप आहे, आणि जो अर्धा तुटलेला आहे ना तो गणपतीचं निर्गुण रूप मानलं जातं. म्हणजे अद्वैताचं प्रतिनिधित्व करणारा तो एक दात आहे, मात्र गणेशाने तो दात आपल्या हातात धरलेला आहे. थोडक्यात अशा म्हणजे एकदंताच्या दर्शनाने आपण सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपाची गणपतीची उपासना करायला हवी आहे, असं जणू हे एकदंताचं रूप आपल्याला सांगत असतं.
0: क्या बात आहे, तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावर ना मला तर छान आठवलं हो, की तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंदू रे.
1: हो,
0: तसा हा तुम्ही जो आता सांगितला अर्थ, याच्यामध्ये सगुण रूपी पूर्ण दात आणि निर्गुण रूपी अर्धा असा हा सगुण निर्गुण दोघांचाही कविताजी. शिवाय आणखीन एक नाव गणपतीचं अगदी सरसकट आपल्याला माहिती आहे बरं का?
1: कुठलं?
0: ते नाव म्हणजे वक्रतुंड.
1: हो,
0: खरं तर वक्रतुंड हे जर आपण कोणाला म्हटलं तर त्याला वाईट वाटतं.
1: वेगळा अर्थ होतो,
0: पण त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
1: सोड हो गणपतीची, त्याच्यामुळे नाव वक्रतुंड असावं त्यांचं.
0: नाही नाही नाही कविताजी, अहो याचा फार मोठा आध्यात्मिक अर्थ आहे बरं का?
1: अरे बापरे.
0: आणि तो उपनिषदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विशद केलेला आहे.
1: बर,
0: असं बघा, शुद्ध ब्रह्मतत्व हे वक्र आहे.
1: हो,
0: असं उपनिषद सांगतं.
1: हो बरोबर,
0: म्हणजे आत्मस्वरूप, आत्म्याचे स्वरूप हे वक्र आहे.
1: ओ, एक नाव आठवलं गणपतीचं याच्यावरून, ते म्हणजे शूर्प कर्ण. आणि मला हे फार आवडतं बरं का नाव, म्हणजे ज्याचे कान सुपासारखे आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणता तसे ह्याच्या मागे पण आध्यात्मिक भूमिका आहे बरं का?
0: वा.
1: आता घराघरांमधून सूप जरी गायब झालं असलं ना तरी मी मात्र अजून सूप वापरते बरं का घरामध्ये धान्य पाकडायला. आणि
0: हल्लीच्या मुलींना पाकडायला जमत नाही.
1: आधी सूप म्हणजे काय हे पण समजावून सांगायला लागेल. आणि सूपात जसं भरपूर धान्य मावतं ना आणि स्वच्छ करताना ते पाखडलं की त्यातला कचरा निघून जातो आणि चांगलं धान्य सुपात राहतं, तसं या शूर्प कर्ण या नावाचा अर्थ आहे. ते म्हणजे गणपती मायेचा कचरा काढून टाकतो आणि शुद्ध ब्रह्मज्ञान तेवढं आपल्याला देतो. म्हणजे योग्य तेच ऐकण्याची आपल्याला बुद्धी देतो. सुपासारखं भरपूर ऐकायचं आणि कचरा बाजूला काढून योग्य तेवढंच आत्मसात करायचं, तेवढंच आपल्या आतमध्ये घ्यायचं, अशी बुद्धी जो देतो तो म्हणजे शूर्प कर्ण. म्हणजे थोडक्यात श्रवणाचे सामर्थ्य श्री गणपती देतो. ऐकण्याचा विवेक असला पाहिजे आणि तो विवेक जी देवता देते तो म्हणजे शूर्प कर्ण.
0: क्या बात आहे कविताजी, खरंच खूप छान तुम्ही अर्थ समजून सांगितले.
1: हो, अशी खरंच म्हणजे कितीतरी नावं आठवत आहेत गणपतीची की जी आपण नेहमी वापरतो पण त्याचे अर्थ आपल्याला माहीत नसतात, नाही का? बऱ्याचदा गणपतीला लंबोदर म्हणतात, गजमुख म्हणतात. गजमुख या शब्दाचा अर्थ होतो ओंकार, आणि गणपती हा ओंकार स्वरूप आहे म्हणून त्याला गजमुख म्हणतात.
0: अहो कविताजी, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, ओम नमो जी आद्या.
1: हो, हो.
0: हा अभंगही पण आपण ऐकू बरं
1: का? ऐकू ऐकू नक्की. आणि श्री गणपतीचं गणेश पुराणातले अजून एक नाव म्हणजे माहितीये का हरिभाऊ? शूलपाणी आणि भालचंद्र.
0: अरे वा.
1: कारण उग्र दैत्य हा जो राक्षस होता त्याच्या वधासाठी खरं हा अवतार झालेला होता. आणि मग म्हणजे अवतारामध्ये श्री गणपतीच्या उपनयन प्रसंगी म्हणजे मौंजीच्या वेळेला शिव आणि पार्वतीने गणपती दोघांनी मिळून त्रिशूळ आणि चंद्र दिलेला आहे.
0: क्या बात है.
1: आणि त्रिशूळ म्हणजे सामर्थ्य आणि चंद्र म्हणजे शांतता. खरं म्हणजे हे दोन्ही शस्त्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत, पण तरी पण त्यातला संदेश हाच आहे की शक्यतो प्रथम शांतीने राहावं, परंतु जर युद्धाची वेळ आलीच तर तितक्याच शांतपणे आणि संयमतेने युद्ध करता आलं पाहिजे. आणि संयम आणि युद्ध जिंकता येतं हे तर म्हणजे इतिहास सांगतोच आपल्याला. आणि हे अगदी आजच्या काळात आपण जास्त लक्षात ठेवायला हवं, कारण जोवर आपल्या धर्मावर आज येत नाही ना तोपर्यंत शांतपणे परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. पण धर्मावरती जर आक्रमण होत असेल तर मात्र आपल्याला सामर्थ्य दाखवता आलं पाहिजे, हेच या दोन्ही नावामधून शिकायला पाहिजे, नाही का?
0: कविताजी, एकूणच गणपती बाप्पा हे आपलं लाडकं दैवत आहे बरं का?
1: हो अगदी.
0: त्याचं नाव समजून घेणं हे अधिकच इंटरेस्टिंग आहे.
1: हो ना.
0: गणपती अथर्व शीर्षात तर गणपतीला प्रत्यक्ष परमात्माच म्हटलंय.
1: हो हो.
0: त्यांच्यात म्हटलेलं आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलं करतासी, त्वमेव केवलं धरतासी, त्वमेव केवलं हरतासी, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी.
1: खरंय हरिभाऊ. आणि या ओंकार स्वरूपी गजाननाला गणपतीला माझा अगदी साष्टांग नमस्कार आहे, माझा बाप्पा हे फार लाडकं दैवत आहे. आणि श्री गणपतीचे हे रूप सगळ्यांना नक्की इच्छित फल देवो आणि पारमार्थिक गती देवो, हीच त्याच्या चरणी खरं म्हणजे आज आत्मीय प्रार्थना करते.
0: अगदी खरंय कविताजी. पण आता आपली वेळ होत आली बरं का?
1: हो.
0: आणि तुम्ही ते चक्क आज लक्षात ठेवलेलं दिसतंय.
1: कारण घरी गणपती बसलेले आहेत ना, काही गडबडीत आहे म्हणून आज माझ्या लक्षात राहिलीये वेळ.
0: ठीक आहे, आपण सांगूयात आपल्या श्रोत्यांना की भेटत राहूया या वृत्तीच्या निवृत्तीतून.
1: हो, धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या 10व्या भागात आपले सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावराम त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत चिरंतन गाणी या कार्यक्रमात। रसिक हो, भावगीतांच्या बहराचा तो काळ होता, रेडिओचा प्रसार सगळीकडे झाला होता। संयमित प्रेमभावना आणि प्रणय प्रामुख्याने स्त्री स्वरात व्यक्त होत होता। अशा या भारावलेल्या काळामधील ही भावगीते कायमच स्मरणात राहतात। पी सावराम मुख्यतः प्रसिद्ध झाले ते त्यांच्या भावगीतांमुळे। पी सावराम यांच्या कवितांची भावगीते हा एक अमोल ठेवा आहे। मनातले भाव सांगणारे गीत म्हणजे भावगीत। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पी सावराम यांच्या काही सुंदर भावगीतांचा आपण आस्वाद घेऊया। पी सावराम यांचे पहिले गीत एक भावगीत होते। 1949 या वर्षी संगीतकार वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले पी सावराम यांचे हे पहिले भावगीत गायले आहे नलिनी मुळगावकर यांनी। राघू बोले मैनेच्या कानात ग, ऐकूया हे दुर्मिळ भावगीत।

मंडळी, या भावगीतापासून गीतकार पी सावाराम आणि संगीतकार वसंत प्रभू यांची शब्दस्वरांची अतूट जोडी जमली. या जोडीने त्यानंतर अनेक अविस्मरणीय भावगीतेच नव्हे तर अनेक चित्रपट गीते देखील रसिकांना बहाल केली. ही भावगीते रसिक हो आपण बरेच आधी कधीतरी ऐकलेली असतात आणि ती आपल्याला आवडलेली देखील असतात. ही भावगीते परत परत ऐकताना आपले मन भूतकाळात आपल्या बालपणात जाते. ऐकताना आपल्या भावस्मृतींची पाने चाळवली जातात. मन क्षणभर तेथे थांबतं, रेंगाळतं. ही गाणी आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळवून देतात. पूर्वा कल्याण या रागातील एक सुरेख भावगीत ऐकूया. आवाज लता मंगेशकर यांचा, संगीत वसंत प्रभू यांचे. दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले. जोन माझे दुःख हसले, तोची सुखही दुखावले का. हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का.

आता यापुढे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील एक सुंदर भावगीत ऐकूया, संगीत दशरथ पुजारी यांचे. गायला खूप अवघड असलेले हे गाणे सुमनताई आपल्या आवाजातील नैसर्गिक गोडव्याने लिलिया गाऊन जातात आणि या गाण्याला अजून मधुर करतात.

असे का हो? भावगीत म्हटलं की ते स्त्री आवाजातच, हे सर्वमान्य झालेले समीकरण काही पुरुष गायकांनी तोडले. त्यात प्रामुख्याने होते गजानन वाटवे, जी एन जोशी, बबनराव नावडीकर, सुधीर फडके. पुरुष आवाजातील या पुढील भावगीत हे एक प्रेमगीत आहे. 1950 या वर्षी ध्वनिमुद्रित झालेले पी सावाराम यांचे हे दुर्मिळ भावगीत गायले आहे जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक भालचंद्र पाटेकर यांनी. संगीत अर्थातच वसंत प्रभू यांचे. ऐकूया हे जुने भावगीत. तू सहज मला पाहिले, मी सहज तुला पाहिले, पाहण्याचे मग क्षणात आपणा व्यसन पुरे लाग.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. ओळख तुमची सांगून स्वारी, आली होती माझ्या दारी. कोण हवे हो म्हणता त्यांना, दटावून मज घरात नेले. अपुरे माझे स्वप्न राहिले, का नयनांनो जागे केले. आशा भोसले यांच्या चिरंतन स्वरातील हे एक चिरंतन भावगीत ऐकूया.

श्रोते हो, वडीलधाऱ्यांकडून मुलामुलींचे वाढदिवस सगळीकडे साजरे केले जातात, पण मुलांकडून मात्र वडिलांचा वाढदिवस अभावानेच साजरा होतो. ऐन दिवाळीमध्ये आलेल्या आपल्या वडिलांच्या वाढदिनी मिळवती झालेली लेक आपल्या वडिलांचे कौतुक सांगत आहे या गाण्यात. वसंत प्रभू यांनी या सुंदर गाण्याला साधीच पण गोड चाल लावली आहे. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत.

चिरंतन गाणी या कार्यक्रमात यापुढे ऐकूया 1956 मध्ये ध्वनिमुद्रित झालेले एक हृदयस्पर्शी भावगीत, तुझे डोळे पाण्याने भरले. या गाण्यामध्ये पाण्याने भरले हे म्हणतानाचा लताचा स्वर ऐकताना डोळ्यात पाणी भरल्याचे अक्षरशः जाणवते, इतकी त्या शब्दांची, चालीची आणि स्वरांची किमया आहे. चला अनुभव घेऊया.

मंडळी, पी सावाराम यांच्या भावगीतांच्या आजच्या भागाच्या शेवटी ऐकूया वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले आणि लता मंगेशकर यांनी गायलेले एक वात्सल्य गीत. आपल्या बाळाच्या आगमनामुळे केवळ आपण आई ही महान उपाधी प्राप्त केल्याचा विलक्षण आनंद ममता ही आई व्यक्त करते आहे या वात्सल्य गीतातून. माय भुकेला तो जग जेठी तुझ्या स्वरूपी येऊन पोटी, मंत्र आई जपत ओठी महान मंगल देवा हुन मी, मातृदैवत तुझेच होई बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई.

आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

नमस्कार। जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया।

पार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 59 दशक 5 समास 2 गुरुची लक्षणे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरूची माहिती देताना समर्थ रामदास स्वामी महाराज सांगतात की अध्यात्मश्रवण हरिकथा निरूपण परमार्थ विवरण निरंतर चालू असते जिथे सारासार विचार आणि जगाचा उद्धार होत असतो नवविधा भक्तीचा जिथे अनेकांना आधार होत असतो जिथे साधनांची माहिती सांगितली जाते हे सद्गुरूचे लक्षण ओळखावे. अंतरंगामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर निष्ठेचे भजन असेल त्या ठिकाणी अनेक भक्तांना विश्रांती मिळते. उपासनेचा आधार नसलेला परमार्थ निराधार असून कर्म नसेल तर अनाचार होतात आणि भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे ज्ञानवैराग्य आणि भजनकर्म आणि साधनकथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा सगळे असले तरी यामध्ये सद्गुरू नसेल तर उणेपण असून सद्गुरू असेल तर तेथे सर्व काही आढळते. तो अनेकांचे पालन करतो त्याला अनेकांची चिंता असते त्याच्याकडे नाना साधने असतात. साधन नसताना परमार्थाला प्रतिष्ठा मिळाली तर नंतर सर्व भ्रष्ट होईल असा दुर्दृष्टी असलेला अनुभवींचा विचार असतो. आचार आणि उपासना सोडतात ते भक्त भ्रष्ट दिसतात. त्यांच्या महतीला कोणी विचारत नाही त्याला आग लागो. कर्म आणि उपासनेचा अभाव असतो तिथे लोक भक्तात आणि हा समुदाय तिरस्कृत होतो आणि प्रापंचिक लोक देखील त्याला हसतात. नीचगुरु देखील अयोग्य आहे. ब्रह्मसभेमध्ये चोर लपावा त्याप्रमाणे हा विचार आहे. ब्रह्मसभेला त्याचे तीर्थ घेता येत नाही किंवा त्याचा प्रसाद घेतला तर प्रायश्चित्त घ्यावं लागतं. तीर्थप्रसाद सांडला तिथे नीचेपणा दिसून येतो त्यामुळे गुरुभक्ती क्षीण होते. अशा गुरुला मान दिला तर ब्राह्मण रागवतात आणि ब्राह्मणाची मर्जी सांभाळू गेले तर गुरु रागवतो. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी अडचण होते त्यामुळे नीचे गुरु करू नये. जर आवडीने त्याला गुरु केलं तर आपणही भ्रष्ट व्हावं आणि दुसऱ्यालाही भ्रष्ट करावं हे वाईटच. याचा विचार केला तर स्वजातीचा गुरु पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार कमी घडेल. जे जे उत्तम गुण असतात ते सद्गुरूचं लक्षण असतं पण ते कसं ओळखायचं ते सांगतो. एक गुरु एक मंत्रगुरु एक यंत्रगुरु एक तंत्रगुरु एक वस्तादगुरु एक राजगुरु असे लोकांमध्ये म्हणतात. एक कुळगुरु एक मानलेला गुरु एक विद्येचा गुरु एक कुवेद्येचा गुरु एक असद्गुरु एक शिक्षा करणारा यातीगुरु एक मातागुरु एक पितागुरु एक राजागुरु एक देवगुरु असे अनेक जगद्गुरु आहेत. असे 17 गुरु आहेत. यापेक्षा अजून काही आहेत त्यांची माहिती देतो. एक स्वप्नात उपदेश देणारे गुरु एक दीक्षा देणारे गुरु एक म्हणतात प्रतिमा गुरु एक म्हणतात मी स्वतःच गुरु जितके जाते तितके गुरु. याचा विचार करता असे उदंड गुरु आहेत नाना मते आहेत पण जो मोक्ष देणारा सद्गुरू आहे तो वेगळाच आहे. नाना सद्विद्येचे गुण त्यापेक्षा जास्त म्हणजे कृपाळूपणा हे सद्गुरूचे लक्षण आहे हे श्रोत्यांनी जाणावे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षणनाम समास द्वितीय समाप्त.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
3: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताची सेवा शुद्ध भावनेनच होऊ शकते। देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत, पण समजा देहाचे इतर सगळे अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढं बंद पडलं, तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही। या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो। फार काय, पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागतं, पण जर का हृदयच बंद पडलं तर मात्र सगळं काही संपलं। तर नाम हे हृदयासारखं आहे, इतर साधनं ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत, म्हणून नाम नसेल तर इतर साधनं फलदायी होऊ शकणार नाहीत। आता या जन्मात एवढं पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळवायला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करत नाही। याचं कारण भगवंताचं स्मरण केलं नाही तरी चालतं असं आपल्याला वाटतं। प्रपंचात जिला प्रीती असं म्हणतात ती भगवंताकडं लागली की भक्ती बनते, प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते। अशा रीतीनं आपले विकार भगवंताकडं लावता येतात। एक प्रवासी होता, गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथंपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीनं तो पुन्हा परत आपल्या गावी आला। त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चाललेला आहे, तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका। प्रवासामध्ये केळी संत्री वगैरे फळं घ्या, म्हणजे इथं घरंबिरं बांधा, पण आपलं स्टेशन विसरू नका। आपलं स्टेशन कोणतं आहे, तर भगवंत हे आपलं स्टेशन आहे। अलीकडं शास्त्री पंडितसुद्धा सगळेजणं भगवंताच्या उलट बोलायला लागलेत, म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणं ऐकावीत। पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरं म्हणावं यासाठी किंवा करमत नाही म्हणून किंवा इतर उद्योग काही नाही म्हणून जातात, असं करणं काही योग्य नाही आहे। पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही, पण सांगणारा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरतं। कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे। आपण जसं करतो तसं बोलण्यासाठी आपण आपलं बोलणं कमी केलं पाहिजे. बोलणं कमी करायला मन गुंतवून ठेवणं जरुरीचं आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनंच होऊ शकते. या भावनेचं मूळ प्रत्येकाच्या हृदयात असतं. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते. मंदिर आणि समाधी तारत नाही. देहाच्या सहवासानं जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचं स्मरण सारखं ठेवलं तर त्याच्याशी एकरूपता होणार. बरोबर आहे की नाही? तर परमार्थ कितीही कठीण असला तरी नामानं तो सुसाध्य असतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. आणि सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर अनिरुद्ध जोशी सर, तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे आज सुद्धा स्टुडिओमध्ये. आणि एक छानसा किस्सा तुमच्याकडे आज सुद्धा असणार आहे याची मला खात्री आहे. तर आज आपण काय सांगणार आहात आपल्या सगळ्या श्रोत्यांना?
1: नमस्कार. नाशिकमध्ये त्या काळी मी शाळेत असताना, म्हणजे 70 आसपासच्या काळात, आमच्या घरी एक कार्यक्रम असायचा. आमच्या आईच्या बजेटप्रमाणे साधारण दर 3-4 महिन्यानंतर माझी आई 2 किलो कणिक आणि त्याच्यासोबतचं काय प्रमाण असेल तिला माहिती ते तेवढं घेऊन जायची. आणि आपल्या सरकारवाड्याजवळ बेकरी होती, त्या बेकरीमध्ये ते मटेरियल नेऊन ठेवायचं आणि तासभर तिथे थांबायचं की आपल्या समोर, डोळ्यासमोर त्या आपल्या नेलेल्या कणकेचं सगळं मिश्रण करून, कणिक तूप साखर एकत्र करून आपल्यासमोर ती बिस्किटं बनवायचा आणि ती भाजून आपली आपली बिस्किटं आपल्याला द्यायचा लगेच. ती इकॉनॉमिकली स्वस्तही पडायची, छान गरम खुसखुशीत बिस्किटं मिळायची तिथे तयार. पुढ्याच्या 8-15 दिवस त्या बिस्किटाचा स्वाद घ्यायचो. पण माझ्या एक लक्षात आलं की नाशिकमध्ये एक नाही, दोन नाही, जवळजवळ 8 बेकऱ्या होत्या आणि 8च्या 8 सगळ्या सिंधी लोकांच्या होत्या. पंचवटीतसुद्धा होती. नाशिकात सरकारवाड्याच्या आसपास 3 बेकऱ्या होत्या, अशोक स्तंभाजवळ एक होती, अशा 8-1 बेकऱ्या नाशिकात होत्या. तर मी मोठा झाल्यावर, व्यवहार धंदे वगैरे करायला लागल्यावर, व्यवसाय सुरू झाल्यावर, ट्रेनमध्ये एकदा एका सिंधी मित्राला विचारलं होतं की म्हटलं का रे तू नाही बेकरी चालवत? तर म्हणे आता मी तिघे भाऊ आहोत, दुसरा भाऊ बेकरीत असतो, मी फर्निचरच्या धंद्यात आहे. तर म्हटलं सिंधीज लोकांच्या फक्त बेकऱ्या होत्या, मराठी लोकांच्या बेकऱ्या नव्हत्या, त्याचं कारण काय रे? तर मग त्यांनी 2-3 मराठी लोकांची नावं घेतली. नंतर एक पूर्वी इराणी लोकांच्या बेकऱ्या होत्या नाशिकात, माझदा हॉटेलवाल्याची होती, मेहरवाल्याची होती. एनिवे, पण म्हटलं सिंध्यांच्या बेकरीचं कारण काय? तर म्हणजे सिंध्यांना जे गोष्टी कळतात ना, जो देखे कवी वो न देखे रवी, सूर्याचं किरण सुद्धा पोचू शकणार नाही अशा ठिकाणी याची दृष्टी पोचते कवीची, अशी एक काहीतरी हिंदी म्हण आहे.
0: बरोबर.
1: तर तिच्याप्रमाणे सिंधी माणसाला वेगळं दिसतं म्हणे 4 चौघांपेक्षा. तर म्हणे आम्ही काय करायचो त्या काळी, जे 5 रुपये बाजारात मजुरी होती, 5 रुपये मजुरीने आम्ही 4 माणसं ठेवायचो. माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं गणित समजून. तर त्याच्यामुळे आम्हाला अंगमेहनत कमी घ्यायला लागायची, लाकडं वाहण्याकरता, नंतर सगळ्या गोष्टी उचल टाक करण्याकरता मेहनतीचं काम नोकरांकडनं केलं जायचं, त्यामुळे आम्हाला कष्ट कमी पडायचे. आणि मग त्याच्यात आमचं मुख्य त्याच्याहीपेक्षा जाऊन जे लागणारं रॉकेल, लाकूड, विजेचं बिल, हे सगळ्या गोष्टींचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जे आम्ही 2-3 रुपये किलो मजुरीमध्ये बनवून द्यायचो, तर त्याच्यात आमचे ते पैसे वसूल होऊन जायचे. त्याच्यामुळे आम्ही जे पाव, बटर, बिस्किट सगळं जे बनवायचो त्याला आम्हाला 0 पैसा खर्च यायचा. आणि मग त्याला खर्चच आलेला नाही ते आमच्याला तुमच्याकडच्या घेतलेल्या पैशाच्या मजुरीत, कारण त्या भट्टीमध्ये जर का तुमची बिस्किटं आणि आमचे पाव दोन्ही लावलं तर ती तो अग्निदेवता काय असं म्हणत नाही की मी इसको गरम नाही करूंगा, उसको गरम करूंगा.
0: बरोबर.
1: ते त्याचं ते होत राहतं आपआप. पण आमचं परस्पर खर्च सुटून जायचा. त्याच्यामुळे आमच्या रेटमध्ये बाजारात होलसेलमध्ये बिस्किटं, पाव, बटर, कुठलीही वस्तू आमच्या टक्करला कोणी विकू शकायचं नाही. दुनिया 8 रुपये विकत असेल तर आमचा भाव 7 रुपये, आणि त्यांना त्यांना कुठल्याही परिस्थितीत 7 रुपयाला विकायला परवडत नव्हतं.
0: बरोबर.
1: तर अशी परिस्थिती होती. आणि हे आम्हाला जे कळलेलं होतं त्याच्यामुळे, आणि दुसरी गोष्ट आमची बचतीची सवय, त्यामुळे आम्ही त्यावेळेला आमच्या वडिलांनी काही प्लॉट्स घेतले, कुठे दुकानाचे इन्व्हेस्टमेंट करून ठेवले, जो हाताशी पैसा आला त्याच्यात. त्यामुळे आम्हालाही आता पुढच्या पिढीला जास्त कष्ट करावे लागले नाहीत. आमच्या गाड्या झाले, बंगले झालेत, माझा स्वतःचा फर्निचरचा कारखाना आहे. दुसऱ्या एका भावाने अंबडला त्यावेळेला दूरदृष्टी ठेवून जागा घेऊन ठेवली. आमच्या अंबडमध्ये एक आता बिस्किटाची फॅक्टरी आहे, आमचा ब्रँड आहे स्वतःचा.
0: बरं.
1: ही त्यांनी प्रगती केली. तर याच्या मागे पुन्हा तेच कारण आहे की ते जी त्यांची डेअरिंग करण्याची किंवा हे कॅल्क्युलेशन करण्याची की दुसरा कोणी 2 रुपये किलो बिस्किट बनवून देऊ शकणार नाही, आणि इतर लोक गणितच करत बसायचे, लाकडं एवढ्याची जागा भाडं एवढं, नोकर पगार हानतो, उलट आम्ही त्या नोकरांच्या पगारात ते सगळं बनवून द्यायचो, त्याच्यामुळे आम्ही फायद्यात होतो, असं त्यांनी मला समजून सांगितलं.
0: क्या बात आहे. म्हणजे खरंच गणित करावं किंवा बिझनेस करावं तर सिंध्यांनीच, असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये.
1: वावगं नाही, पण त्यामुळे मला एक झालं की मी त्या लोकांच्या बरोबर पोटात राहून शिकलो आणि त्यांच्याकडून शिकून मला 0 भांडवल असताना सुद्धा आणि त्यांच्याकडूनच वेळोवेळी मदत घेऊन त्यांची भाषा बोलून त्यांच्यातला एक बनून त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी बारकावे मला जाणून घेता आल्या, माहिती मिळवता आली.
0: वा क्या बात है. आजसुद्धा खूप मजा आली हा किस्सा ऐकून घेत असताना. पण आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तेव्हा आतापुरतं आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. रसिक हो.

0: मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, नेहमीप्रमाणे आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आता उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टरांसाठी आज पुन्हा एकदा काही नवीन प्रश्न मी घेऊन इथे हजर झालेले आहे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, स्तनपान, त्याचे फायदे तसंच स्तनपान का महत्वाचं हे आपण जाणून घेतो आहोतच, त्याचबरोबर प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतरची काळजी, बाळाची काळजी, आईची काळजी याच्याबद्दलही आपण आपल्या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून मागच्या काही भागांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं उहापोह केलाय. आता आजच्या या भागाची सुरुवात करताना मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, तो म्हणजे की प्रसूतीनंतर म्हणजेच डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा बाळंतीणबाईचा आहार कसा असावा यासाठी बऱ्याच घरांच्या काही पद्धती असतात, काही चालीरीती असतात, काही ठराविक पदार्थ ठरलेले असतात. मग याच्यामध्ये बऱ्याचदा 6 महिने तिला खूप पातळ खायला देतात की जेणेकरून बाळाला त्रास होऊ नये किंवा इतर काही कारणं असतील. डिलिव्हरीनंतर पहिल्या आठवड्यात खूप कमी खायला देतात किंवा मग जसं आपण म्हणतात की चुरून खायला देणं, कुसकरून खायला देणं तसं केलं जातं. बऱ्याचदा अनेक पदार्थ खायला तिला बंदी असते, भात खाऊ नये असं तिला सांगितलं जातं. त्या मुलीची किंवा त्या आईची जाडी वाढेल म्हणून भात दिलं जात नाही. त्याचबरोबर भाजी कमी आणि भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त किंवा रश्श्याचं प्रमाण जास्त आणि अशा पातळ भाज्या खाण्याचा जास्त आग्रह करणं असं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. पण मग कशा प्रकारचा आहार त्या बाळंतीणबाईचा असायला हवा किंवा मग एकंदरच ह्या सगळ्याबद्दल तुमच्याकडे येणाऱ्या मातांचे काय अनुभव असतात, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल?
2: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे हा तर अगदी डे टू डे लाईफ मधला प्रश्न आहे. समजा एखादी फॅक्टरी आहे
0: बर
2: आणि तिथं रॉ मटेरियलच येत नाही, मग प्रोडक्शन वेळेत होईल का?
0: खरे खरे.
2: मग तसंच आहे ना दुधाचं. आईला चौरस आहार द्यायचा नाही, पाणीदार आहार द्यायचा आणि मग भरपूर दूध कुठून येणार? माझ्याकडे दुधाच्या प्रॉब्लेमसाठी येणाऱ्या 90% मातांना असंच खाणं दिलं जातं. सगळ्या सांगतात की त्यांना पाणीदार खायला देतात, अतिशय कंटाळवाणं वाटतं, खावंसं वाटतं आणि खायलाच मिळत नाही, त्या खाण्याला काही चव नसते. एक आई तर माझ्या समोर अडली होती.
0: बर.
2: तिला खूप भूक लागायची आणि तिला जेवायला मात्र खूप कमी दिलं जायचं. भाज्या म्हणजे एकदम पाणीदार, वरणाचं पाणी आणि त्याच्यामध्ये एक पोळी एकदम चुरून, त्याला काला मोडून असं त्या म्हणायच्या आणि तिला ते जेवण ते जायचं नाही. आणि मग सारखी भूक लागायची आणि ती आली होती माझ्याकडे दूध कमी आहे म्हणून. मुळातच तिला न्यूट्रिशन मिळत नव्हतं, चौरस आहार मिळत नव्हता आणि मग दूध येणार कसं?
0: अगदी खरे.
2: एक आई आली होती, तिला भात खूप आवडत होता आणि भात आवडत असताना तिला घरचे अजिबात भात देत नव्हते, भातावर बंदीच होती आणि मग तिला काही जेवण जायचं नाही. त्यातून ते अशा चुरून उरून पोळ्या पोळीचा काला असं सगळं तिला काही जात नव्हतं. त्यामुळे चौरस आहार देणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही. खरोखर बऱ्याच घरांमध्ये असं आपल्याला बघायला मिळतं की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतीणबाईचा आहार कसा असावा, तिने कसं खायला हवं, किती खायला हवं, काय खायला हवं असं सांगणाऱ्या बऱ्याच जाणकार स्त्रिया घरात असतात, सल्ले देणारे बरेच नातेवाईक असतात, बायका असतात. मग अशा वेळेस अशा गोष्टी घडतात आणि अर्थातच एक डॉक्टर म्हणून आपल्याला अनेक पेशंट्स असे निदर्शनाला येत असतील किंवा अशा अनेक माता आपल्याला बघायला मिळत असतील. आता मला यापुढे आपल्याला असं विचारायला आवडेल की भाज्या किंवा इतर आहाराचा समावेश बाळंतीण स्त्रीच्या आहारात असतोच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करून तिला खाऊ घालणं तिच्या तब्येतीसाठी, तिची झालेली शरीराची झीज लवकर भरून यावी म्हणून असंही असतं. तर मग हे जे लाडू तिच्या आहारात समाविष्ट केले जातात, तिला खायचा तिला आग्रह केला जातो, तर त्याबद्दल आपण काय सांगाल, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
2: ड्रायफ्रुटचे छान लाडू गूळ घालून तयार केलेले खायला काही हरकत नाही.
0: बर.
2: फक्त काळजी अशी घ्यायची की बऱ्याच वेळेला हल्ली एल्डरली प्राणी असतात, म्हणजे 40 जवळ आलेल्यानंतर माता होतात आणि बऱ्याचदा त्यांना मग ओबेसिटी असते, म्हणजे ओव्हरवेट असतात किंवा डायबेटीस असतो, ब्लड प्रेशर जास्त असतं. मग त्या कंडिशन मध्ये त्यांना इव्हन गूळ पण खाता येत नाही किंवा जास्त तूप खायचं नसतं.
0: अगदीच.
2: मग अशा वेळेला त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायचं नाही.
0: बर.
2: आणि तूप जास्त न घालता, लाडू वळायचा नाही, बाटीने भगरा खायचा.
0: अच्छा,
2: म्हणजे ड्रायफ्रुट्स खाल्ले जातात, त्यांना ते एन्जॉय पण करता येतो, गॅलेक्टोगॉक पण असतो त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीनं म्हणजे कमी तुपाचे आणि गुळ साखरेच्या ऐवजी त्याच्यामध्ये जी खारीक असते त्याने गोडवा येतो, आणि अशा पद्धतीनं ते लाडू खाऊ शकतात.
0: अगदी खरे. म्हणजे आता जर तुम्ही मुद्दा मांडलात की हल्ली बाळंतपण स्त्रियांची 40 पर्यंत होताना आपल्याला बघायला मिळतात, आणि त्यानुसार तोपर्यंत वयाप्रमाणे शरीरात तिच्या अनेक बदल होत गेलेले असतात, मग त्यामध्ये कदाचित वेगवेगळ्या विकारांचा समावेश असू शकतो, जसं तुम्ही म्हणालात की बीपी असेल, डायबिटीज असेल, मग अशा वेळेस सुद्धा ह्या गोष्टी सुद्धा तिच्यावरती परिणाम करू शकतात. आणि हे सगळं सांभाळून त्या बाळंतिणीचा आहार कसा असायला हवा, तिच्या जेवणात कुठल्या भाज्यांचा, कुठल्या पदार्थांचा, गोडाचा समावेश कसा करायला हवा, किती करायला हवा, या सगळ्याच बद्दल आज तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिलीत. आणि खरोखरच आजच्या या भागामुळे बऱ्याच श्रोत्यांच्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन नक्की झालेलं असेल याची मला सुद्धा खात्री आहे. आजच्या भागात तुम्ही इतकी छान माहिती दिली, पुढचाही भाग अशाच वेगवेगळ्या रंजक प्रश्नांसह आपण घेऊन येणार आहोत. आता मात्र इथे थांबूया. तुम्ही वेळ दिलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
2: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत कॅरी ऑन. आई, कॅरी ऑन चिडचिड, कॅरी ऑन काय रे? कॅरी ऑन सांगतोय हां, आणि काय रे उगीच चिडचिड करायला मला वेळ नाही का ताकद नाही? बघ जरा, तूच विचार कर मग मला म्हण. आई, मी विचार केला म्हणूनच म्हणतो आहे. आई, कॅरी ऑन. मला कळत नाही आहे का बेटा, तू उपरोधाने म्हणतो आहे ते. मग हे पण लक्षात येत आहे ना की अशा उगीच्या चिडचिडीने तुझे डोके दुखते, गोळ्यांनी ॲसिडिटी होते, बीपी वाढते, मग पुढचे 2 दिवस तब्येत बिघडते, तुझ्यासोबत पूर्ण घराची तब्येत बिघडते, मग कशाला नको ते विषय घेऊन भडकते ग. तूच म्हणते ना स्वभाव बदलत नाही, मग तुझी का अपेक्षा आहे की तुझ्यासोबत तुला हवं तसं समोरच्याने वागावं? जाऊ दे रे, तुला नाही करणार या गोष्टी, त्याकरता पायीचाच जन्म घ्यावा लागतो. इतक्या सिंपल गोष्टी कळण्याकरता कशाला हवाय ग बाईचा जन्म? उगीचच स्वतःच्या मनाला खोटी समजूत करून घेऊ नये आई. दरवेळी किंवा कोणत्याही प्रसंगात आपल्या म्हणण्यानुसार विचारानुसारच घटना घडावी किंवा समोरच्याने वागावे अशी अपेक्षा करणं आणि ती पूर्णत्वास आली नाही की त्या व्यक्तीबद्दलचे आपले मत कॅरी ऑन करणे चुकीचे असते. कधीकधी प्रसंगानुरूप परिस्थितीनुसार माणूस तसा वागतो, मग तो तसाच आहे किंवा आता तो असाच वागेल याचे अंदाज आपण बांधतो आणि आपल्या चष्म्यातून त्या गोष्टी तशाच कॅरी ऑन पुढे चालू राहतात. मग एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या, अशी त्या प्रसंगाबद्दलची, व्यक्तीबद्दलची विचारांची साखळी त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने पुढे जात राहते. त्यामुळे मनात तेढ निर्माण होऊन नात्यात कटुता येते, खट्टास येते. मग कधीकधी आपण आपली फॅमिली आणि दुसऱ्याची फॅमिली कंपेअर करतो आणि परत आपल्या निगेटिव्ह विचारांना कॅरी ऑन करतो. त्याचा सगळा त्रास आपल्यालाच. नेहमीप्रमाणे माझ्या चुका सांगण्यापेक्षा मी काय करू ते सांगणं रे बाळा. आई, मी भलं सांगेल ग तुला, पण तुला ते पटणार आहे का, आवडणार आहे? आता एवढी अक्कल शिकवली आहेस तर पुढे पण शिकव की. गेली की नाही वाकड्यात? बोल, म्हणूनच मी बोलत नाही, पुढे चालू ठेवा, चालू द्या तुमचं, म्हणून बाजूला जातो. तसंच काहीसं त्या बाबाला पण करावं लागतं. माझं आणि माझ्या बाबाचं बोलणं झालं आहे, आधीच सांगतोय. मी बोललो आहे त्याच्याशी या विषयावर, नाहीतर परत वाकडत चिरून त्याची शाळा घेशील. का घेऊ शाळा? काम नाही आहे का मला दुसरं काही? आई, कॅरी ऑन. तू थांबू नको की दुसरा रस्ता पकडू पण नको, असंच चालू ठेव. अरे बाळा, मला पण कंटाळा आलाय रे, तेच सगळं. कशात काहीही बदल नाही, फक्त मीच. सगळ्यात कानाडोळा करायचा कशाला ते सांग ना. त्याच करता सांगतोय, विचारांचा ट्रॅक बदलव. म्हणजे आता मला आई तू उठता बसता रागवते, चिडते, मग मला पण वाईट वाटत असेल ना. कधी कधी तुझं पटतं, पण दरवेळी तुझं बरोबरच असते असं पण नाही. तेव्हा तू माझ्यावरच्या प्रेमामुळे, काळजीमुळे अशी वागते हे मला माहीत आहे. मग जेव्हा तुझा राग येतो तेव्हा मी तो विचार सोडून मला आवडतं ते करतो, म्हणजे गाणे ऐकतो,
एखाद्या मित्राला फोन करतो, टाईमपास करतो, असं सगळं मी करतो. पण हे करताना आईचा मला राग आला आहे याचा विचार करत नाही. त्यामुळे मला माझा तुझ्याबद्दलचा राग हा ट्रॅक बदलवता येतो. तुला पण तेच करायचं आहे. पण एक अट असते हं, गाणं ऐकताना, फोनवर बोलताना घडलेला प्रसंग रिपीट रिपीट विचारातून बोलण्यातून यायला नको. मग बघ तुला कसा बदल जाणवतो ते. मग तू पण कूल यंग बॉयची कूल यंग मॉम होशील. येते का लक्षात? आपण काय कॅरी ऑन करायचे, चांगले की वाईट, आपणच ठरवायचे असते आई. कारण माणसंही आपलेच, विचारही आपलेच आणि तब्येतही आपलीच. यात माणसं, नाती हे तर बदलवता येणार नाही. त्यापेक्षा विचार बदलवले आणि चांगले प्रसंग, चांगल्या आठवणी कॅरी ऑन केल्या तर कधीही चांगलंच की नाही. ज्यात नाती, माणसं पण चांगली होतील, परिणामी तब्येत पण चांगलीच राहील. बघ पटतंय काय ते? किती समजूतदार झाला ग माझा यंग बॉय. आता बच्चा तुझाच फंडा कॅरी ऑन. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि नेहमीच प्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आपल्या आजच्या एपिसोडची जरा काळजीच होती खरं म्हणजे हरिभाऊ.
0: अरे
1: कारण काय झालं, एकतर गणेश स्थापना झाली आहे आणि त्यात महालक्ष्म्यांची धावपळ, त्याच्यामुळे आजचा जरा एपिसोड साशंक होता मला. पण मग मनात असं वाटलं की गणपती घरी आलेले आहेत आणि उपासना म्हणून उलट आपण आज श्री गणेशाच्या चरणी सेवा अर्पण करायलाच हवी. आणि म्हणून खरं म्हणजे थोडा वेळ काढून मी तुमच्याबरोबर गप्पा मारायला हजर झाले आहे. पण मला असं वाटतं आज आपण श्री गणेशाच्या नावांविषयी गप्पा मारूयात. हा, आणि संतांनी, पुराणांनी, तत्वचिंतकांनी, उपनिषदांनी श्री गणेशाबद्दल काय म्हणले आहे याचा आढावा घेऊया का?
0: क्या बात है, क्या बात है. काहीच हरकत नाही कविताजी, अतिशय उत्तम विचार आहे. आणि गणेश पुराणामध्ये गणेशाचं सहस्त्रनाम सुद्धा येतं बरं का. आपल्याला सगळ्या म्हणजे सहस्त्रनामांविषयी जरी बोलता आलं नाही तरी काही महत्वाची नावं, महत्वाच्या नावांची चर्चा आपण नक्कीच करू शकतो.
1: हो ना, तेच. तसाच हरिभाऊ माझा काहीसा विचार आहे आणि मुख्य म्हणजे तुमचा माझा विचार जुळलेला आहे आज. त्याच्यामुळे आज आपण गणेशाच्या विविध नावांविषयी चर्चा करूयात. अगदी सुरुवात म्हणजे गणपती, इथपासूनच आपण नावांची सुरुवात करू शकतो. कारण या एका नावाला देखील इतक्या छटा आहेत ना, इतके अर्थ आहेत की आपला पूर्ण एपिसोड गणपती ह्या नावावरच होऊ शकतो.
0: खरे खरे कविताजी, हा गणपतीतला गण म्हणजे वर्ग, समूह, देवांचा समुदाय वा, आणि त्याचा हा अधिपती, त्याचा पती, पती म्हणजे मालक,
1: स्वामी,
0: असा हा गणपती विश्वव्यापक असलेला गणांचा पती असा या शब्दाचा अर्थ गणेश पुराणामध्ये दिलेला आहे.
1: हो, अहो गणेश पुराणात गण ह्याचा अर्थ असा पण दिलेला आहे की सत, चित आणि आनंद अशा तीन जणांचा पती तो गणपती. म्हणजे अर्थात तो सत्ता, ज्ञान आणि सुखाचं रक्षण करतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा अवस्थांच्या पलीकडे असलेला हा गणपती समाधी स्वरूप आहे, म्हणूनही तो गणपती आहे. तसंच परा, पश्चंती, मध्यमा हे जे वाणीचे प्रकार आहेत याही पलीकडे जाऊन तो तुर्य अवस्थेमध्ये स्थित आहे, म्हणून तो गणपती आहे. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग ह्या तीन गणांचा पती असल्यानेही तो गणपती म्हणून ओळखला जातो.
0: वा, क्या बात आहे कविताजी. तुम्ही जे सत,

0: आनंद सांगितलं ना, हा सच्चिदानंद स्वरूप आहे.
1: सच्चिदानंद स्वरूप आहे.
0: आणि सच्चिदानंद म्हणजे सत म्हणजे सत्य.
1: हो हो.
0: आपले जे आनंद आपण म्हणतो ना, पेढा खाल्ला, पेढा खाल्ला त्याचा आनंद संपला
1: संपला,
0: हा सत्य नाहीये.
1: नाही,
0: तो तेवढा पुरता आहे.
1: चिरकाळ टिकणार,
0: चिरकाळ टिकणारा नाहीये. बरं, पेढा सुद्धा तुम्हाला समजा 100 पेढे दिले, तुम्ही खाल काय? नाही खाणार. म्हणजे तो जरी एक पेढा खाण्यातला आनंद जो आहे तो 100 पेढ्यातला नाहीये.
1: नाही,
0: पण हा जो गणपतीचा अर्थ आहे तो कायम असलेला आनंद आहे.
1: अगदी,
0: म्हणजे तो सच्चिद आहे आणि आनंद आहे.
1: आनंद आहे
0: असा हा आनंद जो आहे ना, हा ज्योतिष शास्त्रानुसार जो आहे तो देवगण, मानवगण आणि राक्षसगण.
1: हो,
0: म्हणजे आपण जेव्हा नाव ठेवतो मुलाचं तेव्हा त्याचा गण कोणता ते पण
1: विचारतो.
0: मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण.
1: देवगण
0: या तीनही गणांचा स्वामी असा तो असल्यामुळे त्याला गणपती असं म्हटलंय. बरं का? आचार्य यास्कांनी निरुक्त या ग्रंथाच्या दैवत कांडामध्ये 7व्या अध्यायात म्हटलंय की सत्व, रज आणि तम या गुणांचा एकमत्व अधिपती परमात्मा हा गणपती आहे.
1: वा,
0: म्हणून तो गणपती आहे.
1: हरिभाऊ, तुम्ही जसं हे सांगितलं तसं छंदशास्त्रानुसार छंदांचे पण 8 प्रकार पडतात आणि अक्षर म्हणजे गण आणि त्याचा अधिपती असा हा गणपती असा गणेश पुराणात उल्लेख येतो. तर काही ठिकाणी गण राक्षसाचा वध करणारा तो गणपती असा गणपतीचा उल्लेख येतोय.
0: अहो कविताजी, ब्रह्मव्यवहार तो पुराणामध्ये गण या शब्दाचा अर्थ ग आणि ण असा वेगवेगळा दिलाय. बरं का?
1: हो का.
0: ग म्हणजे ज्ञान आणि ण म्हणजे मोक्षाची देवता.
1: हो,
0: म्हणजे जी देवता आपल्याला ज्ञान देते,
1: अगदी
0: मोक्षाकडे घेऊन जाते, ती देवता म्हणजे गणपती.
1: बापरे, किती हे अर्थ आहेत गणपती ह्या एका शब्दाचे. खरंच किती छटा आहेत या शब्दांमध्ये, नाही का हरिभाऊ? मला असं वाटतं आपण पुढच्या नावाकडे काही वळणारच नाहीये, इथेच अडकून राहणार आहोत गणपती या शब्दामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही अजून एखादं नाव तरी सुचवा आता पुढचं.
0: अहो, गणपतीची हजारो नाव आहेत.
1: हो,
0: मुद्गल पुराणामध्ये गणपतीला एकदंत म्हटलंय.
1: हो,
0: आता या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ जो आहे ना, तो माया आणि दंत.
1: हो,
0: म्हणजे माया चालक.
1: हो,
0: म्हणजे एकदंत.
1: हो,
0: स्वतः माया आणि स्वतः माया चालक असा हा दोन्ही
1: आहे. हरिभाऊ, हा अर्थ मात्र मला नक्की माहित होता. हा, कारण मुद्गल पुराणात ना असंही आढळतं म्हणजे हा एकदंत नावाविषयी की त्याचा जो म्हणजे गणपतीचा तो पूर्ण दात आहे ना तो सगुणाचं रूप आहे आणि जो अर्धा तुटलेला आहे ना तो गणपतीचं निर्गुण रूप मानलं जातं. म्हणजे अद्वैताचं प्रतिनिधित्व करणारा तो एक दात आहे. मात्र गणेशाने तो दात आपल्या हातात धरलेला आहे. थोडक्यात अशा म्हणजे एकदंताच्या दर्शनाने आपण सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपाची गणपतीची उपासना करायला हवी आहे असं जणू हे एकदंताचं रूप आपल्याला सांगत असतं.
0: क्या बात आहे. तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावर मला तर छान आठवलं हो, की तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे.
1: वा,
0: आणि सगुण निर्गुण एकू गोविंदू रे.
1: हो,
0: तसा हा तुम्ही जो आता सांगितला अर्थ, याच्यामध्ये सगुण पूर्ण दात आणि निर्गुण रूपी अर्धा असा हा सगुण निर्गुण दोघांचाही. कविताजी, शिवाय आणखीन एक नाव गणपतीचं अगदी सरसकट आपल्याला माहिती आहे. बरं का?
1: कुठलं?
0: ते नाव म्हणजे वक्रतुंड.
1: हो,
0: खरं तर वक्रतुंड हे जर आपण कोणाला म्हटलं तर त्याला वाईट वाटतं.
1: वेगळा अर्थ होतो.
0: पण त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
1: सोड हो गणपतीची, त्याच्यामुळे नाव वक्रतुंड असावं त्यांचं.
0: नाही नाही नाही कविताजी, अहो याचा फार मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. बरं का?
1: अरे बापरे.
0: आणि तो उपनिषदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विशद केलेला आहे.
1: बर,
0: असं बघा, शुद्ध ब्रह्मतत्व हे वक्र आहे.
1: हो,
0: असं उपनिषद सांगतं.
1: हो, बरोबर.
0: म्हणजे आत्मस्वरूप, आत्म्याचे स्वरूप हे वक्र आहे.
1: एक नाव आठवलं गणपतीचं याच्यावरून, ते म्हणजे शूर्पकर्ण. आणि मला हे फार आवडतं बरं का नाव, म्हणजे ज्याचे कान सुपासारखे आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणता तसे ह्याच्या मागे पण आध्यात्मिक भूमिका आहे बरं का. आता घराघरांमधून सूप जरी गायब झालं असलं ना तरी मी मात्र अजून सूप वापरते बरं का घरामध्ये धान्य पाकडायला.
0: आणि हल्लीच्या मुलींना पाकडायला जमत नाही.
1: आधी सूप म्हणजे काय हे पण समजावून सांगायला लागेल. आणि सुपात जसं भरपूर धान्य मावतं ना आणि स्वच्छ करताना ते पाकडलं की त्यातला कचरा निघून जातो आणि चांगलं धान्य सुपात राहतं. तसं या शूर्प करणं या नावाचा अर्थ आहे. ते म्हणजे गणपती मायेचा कचरा काढून टाकतो आणि शुद्ध ब्रह्मज्ञान तेवढं आपल्याला देतो. म्हणजे योग्य तेच ऐकण्याची आपल्याला बुद्धी देतो. सुपासारखं भरपूर ऐकायचं आणि कचरा बाजूला काढून योग्य तेवढंच आत्मसात करायचं, तेवढंच आपल्या आतमध्ये घ्यायचं अशी बुद्धी जो देतो तो म्हणजे शूर्प करणं. म्हणजे थोडक्यात श्रवणाचे सामर्थ्य श्री गणपती देतो. ऐकण्याचा विवेक असला पाहिजे आणि तो विवेक जी देवता देते तो म्हणजे शूर्प करणं.
0: क्या बात आहे कविताजी, खरंच खूप छान तुम्ही अर्थ समजून सांगितलं.
1: अशी खरं म्हणजे कितीतरी नावं आठवत आहेत गणपतीची की जी आपण नेहमी वापरतो पण त्याचे अर्थ आपल्याला माहीत नसतात. नाही का बऱ्याचदा गणपतीला लंबोदर म्हणतात, गजमुख म्हणतात. गजमुख या शब्दाचा अर्थ होतो ओंकार आणि गणपती हा ओंकार स्वरूप आहे म्हणून त्याला गजमुख म्हणतात.
0: अहो कविताजी, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना ओम नमो जी आद्या.
1: हो
0: हा अभंगही पण आपण ऐकू बरं.
1: ऐकू ऐकू नक्की. आणि श्री गणपतीचं गणेश पुराणातले अजून एक नाव म्हणजे माहितीये का हरिभाऊ, शूलपाणी आणि भालचंद्र.
0: अरे वा.
1: कारण उग्र दैत्य हा जो राक्षस होता त्याच्या वधासाठी खरं हा अवतार झालेला होता. आणि मग म्हणजे अवतारामध्ये श्री गणपतीच्या उपनयन प्रसंगी म्हणजे मौंजीच्या वेळेला शिव आणि पार्वतीने गणपती दोघांनी मिळून त्रिशूळ आणि चंद्र दिलेला आहे.
0: क्या बात आहे.
1: आणि त्रिशूळ म्हणजे सामर्थ्य आणि चंद्र म्हणजे शांतता. खरं म्हणजे हे दोन्ही शस्त्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत पण तरी पण त्यातला संदेश हाच आहे की शक्यतो प्रथम शांतीने राहावं परंतु जर युद्धाची वेळ आलीच तर तितक्याच शांतपणे आणि संयमतेने युद्ध करता आलं पाहिजे. आणि संयम आणि युद्ध जिंकता येतं हे तर म्हणजे इतिहास सांगतोच आपल्याला. आणि हे अगदी आजच्या काळात आपण जास्त लक्षात ठेवायला हवं कारण जोवर आपल्या धर्मावर आज येत नाही ना तोपर्यंत शांतपणे परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. पण धर्मावरती जर आक्रमण होत असेल तर मात्र आपल्याला सामर्थ्य दाखवता आलं पाहिजे हेच या दोन्ही नावामधून शिकायला पाहिजे. नाही का
0: कविताजी, एकूणच गणपती बाप्पा हे आपलं लाडकं दैवत आहे बरं.
1: हो अगदी.
0: त्याचं नाव समजून घेणं हे अधिकच इंटरेस्टिंग आहे.
1: हो ना.
0: गणपती अथर्व शीर्षात तर गणपतीला प्रत्यक्ष परमात्माच म्हटलंय.
1: हो हो.
0: त्यांच्यात म्हटलेलं आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी.
1: हो.
0: त्वमेव केवलं करतासी. त्वमेव केवलं धरतासी. त्वमेव केवलं हरतासी. त्वमेव सर्वम खलविदं ब्रह्मासी.
1: खरंय हरिभाऊ. आणि या ओंकार स्वरूपी गजाननाला गणपतीला माझा अगदी साष्टांग नमस्कार आहे. माझा बाप्पा हे फार लाडकं दैवत आहे आणि श्री गणपतीचे हे रूप सगळ्यांना नक्की इच्छित फल देवो आणि पारमार्थिक गती देवो हीच त्याच्या चरणी खरं म्हणजे आज आत्मीय प्रार्थना करते.
0: अगदी खरंय कविताजी. पण आता आपली वेळ होत आली बरं का.
1: हो.
0: आणि तुम्ही ते चक्क आज लक्षात ठेवलेलं दिसतंय.
1: कारण घरी गणपती बसलेले आहेत ना, काही गडबडीत आहे म्हणून आज माझ्या लक्षात राहिलीये वेळ.
0: ठीक आहे, आपण सांगूयात आपल्या श्रोत्यांना.
1: हो.
0: की भेटत राहूया या वृत्तीच्या निवृत्तीतून.
1: हो धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या 10व्या भागात आपले सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावराम त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत चिरंतन गाणी या कार्यक्रमात। रसिक हो, भावगीतांच्या बहराचा तो काळ होता, रेडिओचा प्रसार सगळीकडे झाला होता, संयमित प्रेमभावना आणि प्रणय प्रामुख्याने स्त्री स्वरात व्यक्त होत होता। अशा या भारावलेल्या काळामधील ही भावगीते कायमच स्मरणात राहतात। पी सावराम मुख्यतः प्रसिद्ध झाले ते त्यांच्या भावगीतांमुळे। पी सावराम यांच्या कवितांची भावगीते हा एक अमोल ठेवा आहे। मनातले भाव सांगणारे गीत म्हणजे भावगीत। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पी सावराम यांच्या काही सुंदर भावगीतांचा आपण आस्वाद घेऊया। पी सावराम यांचे पहिले गीत एक भावगीत होते। 1949 या वर्षी संगीतकार वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले पी सावराम यांचे हे पहिले भावगीत गायले आहे नलिनी मुळगावकर यांनी। राघू बोले मैनेच्या कानात ग, ऐकूया हे दुर्मिळ भावगीत।

मंडळी, या भावगीतापासून गीतकार पी सावाराम आणि संगीतकार वसंत प्रभू यांची शब्दस्वरांची अतूट जोडी जमली. या जोडीने त्यानंतर अनेक अविस्मरणीय भावगीतेच नव्हे तर अनेक चित्रपट गीते देखील रसिकांना बहाल केली. ही भावगीते रसिक हो आपण बरेच आधी कधीतरी ऐकलेली असतात आणि ती आपल्याला आवडलेली देखील असतात. ही भावगीते परत परत ऐकताना आपले मन भूतकाळात आपल्या बालपणात जाते. ऐकताना आपल्या भावस्मृतींची पाने चाळवली जातात. मन क्षणभर तेथे थांबतं, रेंगाळतं. ही गाणी आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळवून देतात. पूर्वा कल्याण या रागातील एक सुरेख भावगीत ऐकूया. आवाज लता मंगेशकर यांचा, संगीत वसंत प्रभू यांचे. दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले. जोन माझे दुःख हसले, तोची सुखही दुखावले का. हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का.

आता यापुढे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील एक सुंदर भावगीत ऐकूया. संगीत दशरथ पुजारी यांचे. गायला खूप अवघड असलेले हे गाणे सुमनताई आपल्या आवाजातील नैसर्गिक गोडव्याने लिलिया गाऊन जातात आणि या गाण्याला अजून मधुर करतात.

रसिक हो, भावगीत म्हटलं की ते स्त्री आवाजातच हे सर्वमान्य झालेले समीकरण काही पुरुष गायकांनी तोडले. त्यात प्रामुख्याने होते गजानन वाटवे, जी एन जोशी, बबनराव नावडीकर, सुधीर फडके. पुरुष आवाजातील या पुढील भावगीत हे एक प्रेमगीत आहे. 1950 या वर्षी ध्वनिमुद्रित झालेले पी सावाराम यांचे हे दुर्मिळ भावगीत गायले आहे जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक भालचंद्र पाटेकर यांनी. संगीत अर्थातच वसंत प्रभू यांचे. ऐकूया हे जुने भावगीत. तू सहज मला पाहिले, मी सहज तुला पाहिले, पाहण्याचे मग क्षणात आपणा व्यसन पुरे लागले.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. ओळख तुमची सांगून स्वारी, आली होती माझ्या दारी. कोण हवे हो म्हणता त्यांना, दटावून मज घरात नेले. अपुरे माझे स्वप्न राहिले, का नयनांनो जागे केले. आशा भोसले यांच्या चिरंतन स्वरातील हे एक चिरंतन भावगीत ऐकूया.

श्रोते हो, वडीलधाऱ्यांकडून मुलामुलींचे वाढदिवस सगळीकडे साजरे केले जातात, पण मुलांकडून मात्र वडिलांचा वाढदिवस अभावानेच साजरा होतो. ऐन दिवाळीमध्ये आलेल्या आपल्या वडिलांच्या वाढदिनी मिळवती झालेली लेक आपल्या वडिलांचे कौतुक सांगत आहे या गाण्यात. वसंत प्रभू यांनी या सुंदर गाण्याला साधीच पण गोड चाल लावली आहे. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत.

चिरंतन गाणी या कार्यक्रमात यापुढे ऐकूया 1956 मध्ये ध्वनिमुद्रित झालेले एक हृदयस्पर्शी भावगीत, तुझे डोळे पाण्याने भरले। या गाण्यामध्ये पाण्याने भरले हे म्हणतानाचा लताचा स्वर ऐकताना डोळ्यात पाणी भरल्याचे अक्षरशः जाणवते, इतकी त्या शब्दांची चालीची आणि स्वरांची किमया आहे। चला अनुभव घेऊया।

मंडळी, पी सावाराम यांच्या भावगीतांच्या आजच्या भागाच्या शेवटी ऐकूया वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले आणि लता मंगेशकर यांनी गायलेले एक वात्सल्य गीत. आपल्या बाळाच्या आगमनामुळे केवळ आपण आई ही महान उपाधी प्राप्त केल्याचा विलक्षण आनंद ममता ही आई व्यक्त करते आहे या वात्सल्य गीतातून. माय भुकेला तो जग जेठी तुझ्या स्वरूपी येऊन पोटी, मंत्र आई जपत ओठी महान मंगल देवा हुन मी, मातृदैवत तुझेच होई बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई.

आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.